गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस उठ प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है ना।

तो चूकी सगल कान लैनो जिसम थान हा पै पावक पार प्राण हा निज कर तिस थान हा हर रस रसै मान हा लाथी तिस पुखान हा नानक सह समायो रे मना आसावरी महला पंजवा हर हर हर गुनी हा जपिया सह तुनी हा साधु रसन पनी हा शूटन बिद सुनी हा पाइय वडपुनी मेरे मना रहाओ खोजे जन मुनी हा सर्व का प्रभ तनी हा दुलभ कल दुनी हा दुख बिनासनी हा प्रपूर्ण आसनी मेरे मना मन सो सेवी है हा अलख अपेवी है हा ता स्यों प्रीत कर हा बिनस ना जाए मर हा गुरते जान हा नानक मन मान्या मेरे मना आसावरी महला पंजवा एका ओट गहो हा गुर का शब्द कहो हा आग्या सत सहो हा मने निदान लहो हा सुख समाइय मेरे मना रहाओ जीवत जो मरे हा दुत्तर सो तर हा सब की रेन होए हा निरपो कहो सोए हा मिटे अंदेसिया हा संत उपदेसिया मेरे मना जिस जन नाम सुख हा तिस निकट ना कदे दुख हा जो हर हर जस सुने हा सबको तिस मने हा सफल सो आया हा नानक प्रपाया मेरे मना आसावरी महला पंजवा मिल हर जस गाइये हा परम पद पाइये हा वा रस जो बिदे हा ता को सगर सिद्धे हा अन दिन जागया हा नानक वट भागया मेरे मना रहाओ संत भगत होइए हा दुरमत खोइए हा दस रेन होए हा व्यापै दुख ना कोए हा भगता शरण पर हा जन्म ना कदे मर हा अस्त्र से पए हा हर हर जिन जप लय मेरे मना साजन मीत तू हा नाम दृढ़ाए मूहा तिस बिन नाहे कोए हा मने अराध सोए हा निमख ना विसरै हा तिस बिन क्यों सरै हा गुर को कुर्बान जाऊ हा नानक जपे नाओ मेरे मना आसावरी महला पंजवा कारण करन तू हा अवर न सुजै मूहा करै सो होइए हा सह सुख सोइए हा धीरज मन पए हा प्रभ कै दर पए मेरे मना रहाओ साधु संग में हा पूर्ण संज में हा जब ते छुटे आप हा तब ते मिटे ताप हा कृपा धारिया हा पत रख बनवारिया मेरे मना एहो सुख जानिए हा हर करे सो मानिया हा मंदा नाहे कोए हा संत की रेन होए हा आपे जिस रखे हा हर अमृत सो चखे मेरे मना जिसका नाहे कोए हा तिसका प्रभु सोए हा अंतर्गत बुझे हा सबके सब के शिव तिस सुजय हा पत तो उधार लेहो हा नानक अरदास एहो मेरे मना आसावरी महला पंजवा एक तुका ओए परदेसिया हा सुनत संदेसिया हा रहाओ जा स्यो रच रहे हा सब को तज गए हा सुपना ज्यो पए हा हर नाम जिन लए हर तज अन लगे हा जन मैं मर भगे हा हर हर जन लहे हा जीवत से रहे हा जिसै कृपाल होए हा नानक भगत सोए। एको अंकार सतगुर प्रसाद राग आसा महला नावा बिरथा कहो कौन स्यो मन की लोभ ग्रस्यो दसहू दिस्तावत आसा लाग्यो धन की रहाओ सुख कै हेत बहुत दुख पावत सेव करत जन जन की द्वार द्वार स्वान ज्यो डोलत नै सुधराम भजन की मानस जन्म्या कारथ खोवत लाजना लोक हसन की नानक हर जस क्यों नहीं गावत कुमत बिना सह तन की राग आसा महला पहला अष्टपदियां कर दूजा एक ओंकार सतगुर प्रसाद
ਉਤਰ ਆਪ ਘਟ ਸਰਵਰ ਨਹਾਵੈ ਬਕੈ ਨਾ ਬੋਲੇ ਹਰ ਗੁਣ ਗਾਵੈ ਜਲ ਆਕਾਸੀ ਸੁਨ ਸਮਾਵੈ ਰਸ ਸਤ ਝੋਲ ਮਹਾਰਸ ਪਾਵੈ ਐਸਾ ਗਿਆਨ ਸੁਨੋ ਅਬ ਮੋਰੇ ਭਰਪੁਰ ਧਾਰ ਰਿਆ ਸਭ ਠਾਉਰੇ ਰਹਾਓ ਸਚ ਬ੍ਰਤ ਨੇਮ ਨਾ ਕਾਲ ਸੰਤਾਵੈ ਸਤਿਗੁਰ ਸ਼ਬਦ ਕਰੋ ਜਲਾਵੈ ਗਗਨ ਨਿਵਾਸ ਸਮਾਧ ਲਗਾਵੈ ਪਾਰਸ ਪਰਸ ਪਰਮ ਪਦ ਪਾਵੈ ਸਚ ਮਨ ਕਾਰਨ ਤਤ ਬਿਲੋਵੈ ਸੁਬਰ ਸਰਮਰ ਮੈਲਨ ਧੋਵੈ ਜੈ ਸਿਉ ਰਾਤਾ ਤੈ ਸੋ ਹੋਵੈ ਆਪੇ ਕਰਤਾ ਕਰੇ ਸੋ ਹੋਵੈ ਗੁਰ ਹਿਵ ਸੀਤਲ ਅਗਨ ਬੁਝਾਵੈ ਸੇਵਾ ਸੁਰਤ ਪੂਜ ਚੜਾਵੈ ਦਰਸ਼ਨ ਆਪ ਸਹਿਜ ਘਰ ਆਵੈ ਨਿਰਮਲ ਬਾਣੀ ਨਾਦ ਵਜਾਵੈ ਗਿਆਨ ਅੰਤਰ ਗਿਆਨ ਮਹਾਰਸ ਸਾਰਾ ਤੀਰਥ ਮੱਜਨ ਗੁਰ ਵਿਚਾਰਾ ਅੰਤਰ ਪੂਜਾ ਥਨ ਮੁਰਾਰਾ ਜੋਤੀ ਜੋਤ ਮਿਲਾਵਣ ਹਾਰਾ ਰਸ ਰਸਿਆ ਮਤੇ ਕਹਿ ਪਾਏ ਤਖਤ ਨਿਵਾਸੀ ਪੰਚ ਸਮਾਏ ਕਾਰ ਕਮਾਈ ਖਸਮਰ ਜਾਏ ਅਵਗਤ ਨਾਥ ਨਾ ਲਿਖਿਆ ਜਾਏ ਜਲ ਮੈਂ ਉਪਜੈ ਜਲ ਤੇ ਦੂਰ ਜਲ ਮੈਂ ਜੋਤਰਿਆ ਭਰਪੂਰ ਕਿਸ ਨੇੜੇ ਕਿਸ ਆਖਾਂ ਦੂਰ ਨਿਤ ਗੁਣ ਗਾਵਾਂ ਦੇਖਾ ਦੂਰ ਅੰਤਰ ਬਾਹਰ ਅਵਰ ਨਾ ਕੋਏ ਜੋਤ ਸੁਭਾਵੈ ਸੋਫਨ ਹੋਏ ਸੁਣ ਭਾਰਥਰ ਨਾਨਕ ਕਹਿ ਵਿਚਾਰ ਨਿਰਮਲ ਨਾਮ ਮੇਰਾ ਆਧਾਰ ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਸਭ ਜਪ ਸਭ ਤਪ ਸਭ ਜਤਰਾਈ ਉਜੜ ਪਰਮੈ ਰਾਹੇ ਨਾ ਪਾਈ ਬਿਨ ਬੂਜੇ ਕੋ ਥਾਏ ਨਾ ਪਾਈ ਨਾਮ ਬਿਹੂਣੇ ਮਾਥੈ ਸ਼ਾਈ ਸਾਚ ਧਣੀ ਜਗ ਆਏ ਬਿਨਾਸਾ ਛੂਟਸ ਪ੍ਰਾਣੀ ਗੁਰਮੁਖ ਦਾਸਾ ਰਹਾਓ ਜਗ ਮੋਹੇ ਬਾਂਧਾ ਬਹੁਤੀ ਆਸਾ ਗੁਰਮਤੀ ਇਕ ਭਏ ਉਦਾਸਾ ਅੰਤਰ ਨਾਮ ਕਮਲ ਪ੍ਰਗਾਸਾ ਤਿਨਕੋ ਨਾਹੀ ਜਮਕੀ ਤਰਾਸਾ ਜਗ ਤਰੇ ਜਿਤ ਕਾਮਣ ਹਿਤਕਾਰੀ ਪੁੱਤਰ ਕਲਤਰ ਲਗ ਨਾਮ ਵਿਸਾਰੀ ਬਿਰਥਾ ਜਨਮ ਗਵਾਇਆ ਬਾਜੀ ਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵੇ ਕਰਨੀ ਸਾਰੀ ਬਾਹਰੋਂ ਮੈਂ ਕਹਿ ਕਹਾਏ ਅੰਦਰੋਂ ਮੁਕਤ ਲੇਪ ਕਦੇ ਨਾ ਲਾਏ ਮਾਇਆ ਮੋਹ ਗੁਰਸਬ ਜਲਾਏ ਨਿਰਮਲ ਨਾਮ ਸਦ ਹਿਰਦੈ ਧਿਆਏ ਧਾਵਤ ਰਾਖੈ ਠਾਕ ਰਹਾਏ ਸਿੱਖ ਸੰਗਤ ਕਰਮ ਮਿਲਾਏ ਗੁਰਬਿਨ ਪੂਲੋ ਆਵੈ ਜਾਏ ਨਦਰ ਕਰੇ ਸੰਜੋਗ ਮਿਲਾਏ ਰੂੜੋ ਕਹੋ ਨਾ ਕਹਿਆ ਜਾਈ ਆ ਕਥ ਕਥੋ ਨੈ ਕੀਮਤ ਪਾਈ ਸਭ ਦੁੱਖ ਤੇਰੇ ਸੁਖ ਰਜਾਈ ਸਭ ਦੁੱਖ ਮੇਟੇ ਸਾਚੈ ਨਾਈ ਕਰ ਬਿਨ ਵਾਜਾ ਪਗ ਬਿਨ ਤਾਲਾ ਜੇ ਸ਼ਬਦ ਬੁੱਝੈ ਤਾਂ ਸੱਚ ਨਿਹਾਲਾ ਅੰਤਰ ਸਾਚ ਸਭੇ ਸੁਖ ਨਾਲਾ ਨਦਰ ਕਰੇ ਰਾਖੈ ਰਖਵਾਲਾ ਤ੍ਰਿਭਵਨ ਸੂਜੈ ਆਪ ਗਵਾਵੈ ਬਾਣੀ ਬੂਜੈ ਸਚ ਸਮਾਵੈ ਸ਼ਬਦ ਵਿਚਾਰੇ ਏਕ ਲਿਵਤਾਰਾ ਨਾਨਕ ਧਨ ਸਵਾਰਨ ਹਾਰਾ ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਲੇਖ ਅਸੰਖ ਲਿਖ ਲਿਖ ਮਾਨ ਮਨ ਮਾਨਿਆ ਸ ਸੁਰਤ ਵਖਾਨ ਕਥਨੀ ਬਦਨੀ ਪੜ ਪੜ ਭਾਰ ਲੇਖਾ ਸੰਖਾ ਲੇਖਿਆ ਪਾਰ ਐਸਾ ਸਾਚਾ ਤੂੰ ਏਕੋ ਜਾਣ ਜੰਮਣ ਮਰਨਾ ਹੁਕਮ ਪਛਾਣ ਰਹਾਓ ਮਾਇਆ ਮੋਹੇ ਜਗ ਬਾਧਾ ਜਮਕਾਲ ਬਾਂਦਾ ਛੂਟੈ ਨਾਮ ਸਮਾਲ ਗੁਰ ਸੁਖਦਾਤਾ ਅਵਰ ਨਾ ਭਾਲ ਹਲਤ ਪਲਤ ਨਿਭੀ ਤੁਦ ਨਾਲ ਸ਼ਬਦ ਮਰੈ ਤਾਂ ਏਕ ਲਿਵਲਾਏ ਅਚਰ ਚਰੈ ਤਾਂ ਪਰਮ ਚੁਕਾਏ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਮਨ ਨਾ ਵਸਾਏ ਗੁਰਮੁਖ ਹੋਏ ਤਾਂ ਸਚ ਸਮਾਏ ਜਿਨ ਧਰ ਸਾਜੀ ਗਗਨ ਆਕਾਸ ਜਿਨ ਸਭ ਥਾਪੀ ਥਾਪੋ ਥਾਪ ਸਰਬ ਨਿਰੰਤਰ ਆਪੇ ਆਪ ਕਿਸੇ ਨਾ ਪੁੱਛੈ ਪੁੱਛੈ ਬਖਸੇ ਆਪ ਤੂੰ ਪੁਰ ਸਾਗਰ ਮਾਣਕ ਹੀਰ ਤੂੰ ਨਿਰਮਲ ਸਚਗੁਣੀ ਗਹੀਰ ਸੁਖ ਮਾਨੈ ਭੇਟੈ ਗੁਰਪੀਰ ਏਕੋ ਸਾਹਿਬ ਏਕ ਵਜ਼ੀਰ ਜਗ ਬੰਦੀ ਮੁਕਤੇ ਹਉ ਮਾਰੀ ਜਗਿਆਨੀ ਵਿਰਲਾਇਆ ਚਾਰੀ ਜਗ ਪੰਡਤ ਵਿਰਲਾ ਵਿਚਾਰੀ ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਭੇਟੇ ਸਭ ਫਿਰੈ ਹੰਕਾਰੀ ਜਗ ਦੁਖੀਆ ਸੁਖੀਆ ਜਨ ਕੋਏ ਜਗ ਰੋਗੀ ਭੋਗੀ ਗੁਣ ਰੋਏ ਜਗ ਉਪਜੈ ਬਿਨ ਸਹਿ ਪਤ ਖੋਏ ਗੁਰਮੁਖ ਹੋਵੇ ਬੂਝੈ ਸੋਏ ਮਹਿੰਗੋ ਮੋਲ ਪਾਰਿਆ ਫਾਰ ਅਟਲ ਛਲ ਗੁਰਮਤੀ ਧਾਰ ਪਾਏ ਮਿਲੈ ਭਾਵੈ ਪੈ ਕਾਰ ਨਾਨਕ ਨੀਚ ਕਹਿ ਵਿਚਾਰ ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ
एक मरे पंचे मिलर होवे, हमें जाय शब्द मल धोवे, समझ सूझ सहज कर होवे, बिन पूजे सगली पथ खोवे, कौन मरे कौन रोवे, ओही करण कारण सब सह सिर तो ही रहाओ, मुए कौ रोवे दुख कोए, सो रोवे जिस बेदन होए, जिस बीती जाने प्रभ सोए, आपे करता करे सो होए, जीवन मरना तारे तरना, जय जगदीश परम गत सरना, हम बलिहारी सदगुरु चरना, गुर बोहिथ शब्द पै तरना, निरपो आप निरंतर ज्योत, बिन नामे सूतक जगशोत, दुर्मत बिन सै क्या कह रोत, जन मुवे बिन पग सरोत, मुवे कहो सच रोवे मीत, त्रैगुण रोवे नीता नीत, दुख सुख पर हर सहज सोचीत, तन मन सौ पौ कृष्ण प्रीत, पीतर एक अनेक असंख, कर्म धर्म बहुसंख असंख, बिन पै भगती जन बिरंथ, हर गुण गावे मिल परमारंथ, आप मरे मारे पी आप, आपो पाए थापो थाप, सृष्टि उपाई ज्योति तू जात, शब्द विचार मिल नहीं प्रात, सूतक अगन पखे जा खाए, सूतक जल थल सभी खाए, नानक सूतक जन्म मरी जय, गुरप्रसादी हर रस पी जय, राग आसा महला पहला, आप विचारे सो परखे हीरा, एक दृष्ट तारे गुरपुरा, गुरमाने मनते मन तीरा, ऐसा सहो सराफी करे, साची नजर एक लिवतर रहाओ, पूंजी नाम निरंजन सार, निर्मल साचरता पैकार, सिफत सहज कर गुर करतार, आसा मनसा शब्द जलाए, राम नारायण कह कहाए, गुरते वाट महल कर पाए, कंचन काया ज्योता नूप, त्रिपवन देवा सगल स्वरूप, मैं सोतन पल्ले साचा खूट, पंच तीन नव चार समावे, तारण गगन कल तार रहावे, बाहर जा तो उल्ट परावे, मूर्ख होए ना आखी सूजे, जेवा रस नहीं कया बूजे, बेका माता जग सो लूजे, उत्तम संगति उत्तम होवे, गुण कौता वै अवगुण धोवे, बिन गुर सेवे सहज ना होवे, हीरा नाम जिवे हर लाल, मन मोती है तिसका माल, नानक परख है नजर निहाल, आसा महला पहला, गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख मैली मैल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भक्ति विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी रहाओ, अह निस निर्मल थान सुथान, तीन पवन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुक्म पछान, साचा हरख नाही ते सोग, अमृत ज्ञान मारस भोग, पंच समाई सुखी सब लोग, सगली जोत तेरा सब कोई, आपे जोड़ बिछोड़े सोई, आपे करता करे सो होई, टाहे ओ सारे हुक्म समावे, हुक्मे वरते जोत इस पावे, गुर बिन पूरा कोई न पावे, बालक बिरद ना सुरत प्राण, पर जो बिन बूढ़े अभमान, बिन नामे क्या लैस निदान, जिसका अंतन सहज न जाना, परम पुलाना फिर पछताना, गल फाही बौरा बौराना, बूढ़त जाग देखिया तो डर भागे, सतगुर राखे सेवड़ भागे, नानक गुर की चरणी लागे, आसा